को मन जाने मन कोए। पंच प्रवान पंच प्रधान पंचे पावह दर गहमान पंचे सोह हिदर राजान पंचा का गुरु एक त्याम जे को कह कराय विचार करते कह करण है नाही सुमार तौल धर्म दया का पूत संतोख था प्रख्या जन सूत जे को बुझै होवै सच्यार तवलै उपर केता भार धरती होर पराय होर होर तिस्ते भार तलाय।

नमस्त्वं अकाले नमस्त्वं कृपाले नमस्तं रूपे नमस्तं रूपे नमस्तं भेखे नमस्तं लेखे नमस्तं काये नमस्तं जाये नमस्तं गंजे नमस्तं पंजे नमस्तं नामे नमस्तं ठामे नमस्तं।

काले नमो सर्व रूपे नमो सर्व भूपे नमो सर्व खापे नमो सर्व थापे नमो सर्व काले नमो सर्व पाले नमस्तस्देव नमस्तापेव नमस्ता जन्मे नमस्त सुबन में नमो सर्व गौने नमो सर्व पौने नमो सर्वरंगे नमो सर्वभंगे नमो काल काले नमस्तस्त दयाले नमस्तांबरने नमस्तांबरने नमस्तंजरार नमस्तंकृतार नमो सर्वतंदे नमो सबंदे नमस्तं निर्शाक्य नमस्तं निर्भाक्य नमस्तं रीमे नमस्तं करीमे नमस्तं अनंते नमस्तं महान्ते नमस्तस्त रागे नमस्तं सुहागे नमो सर्वशोकं नमो

अखिजे अभिजे समस्तम प्रसिजे कृपालं स्वरूपे कुकर्मं प्रणासी सदा सर्वदा रिद सिद्धं निवासी चरपट शांत्वै प्रसाद। अमृत कर्मे अमृत धर्मे अखल जोगे चल भोगे चल राजे अटल साजे अखल धर्म अलख कर्म सर्वंग दाता सर्वंग ज्ञाता सर्वंग भाने सर्वंग माने सर्वंग प्राणु सर्वंग त्राणु सर्वंग भुक्ता सर्वंग जोगता

पिनमो परम तत्तं अतत्तं स्वरूपे नमो जोग जोग्य नमो ज्ञान ज्ञाने नमो मंत्र मंत्रे नमो ध्यान ध्याने नमो जुद जुद्धे नमो ज्ञान ज्ञाने नमो भोज भोजे नमो पान पाने नमो कलह कर्ता नमो सात रूपे नमो इंद्र इंद्रे अनादम विभूते